0: द्वाविंशदुत्तर द्विसहस्रम् अथ राष्ट्रीय डोपिंग निरोध संशोधनम् अधिनियम पंचविंशत्युत्तर द्विसहस्रम् इत्येतयोः आरंभस्य सूचना दत्ता अस्ति। क्रीडासु डोपिंग निरोधाय क्रीडालूनाम् अधिकाराणां रक्षणाय अन्ताराष्ट्रिय स्वीकृत डोपिंग विरोधी मानकानाम् अनुगुणं क्रीडास्पर्धायाः अखण्डतायै च विधिरेषा समग्रं वैधानिकम् आधारं प्रददाति। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मुः अस्य मासस्य 9-10 पञ्चविंशति दिनांक पर्यन्तं मोल्डोवा उत्तर मेसिडोनिया रोमानिया देशानां राजकीय भ्रमणं करिष्यति। नवदेहली नगरे प्रसारमाध्यमी सह वार्तालापं कुर्वन् विदेश मन्त्रालयस्य सचिवः सीवी जॉर्ज इत्येषः अवदत् यत् एतानि राज्य पर्यटनानि मोल्डोवा गणराज्यस्य उत्तर मेसिडोनिया गणराज्यस्य रोमानिया गणराज्यस्य च राष्ट्रपतीनाम् आमन्त्रणेन क्रियन्ते इति। सः अवदत् यत् अस्याः यात्रायाः ऐतिहासिकं महत्वं वर्तते यतः एतद् मोल्दावा गणराज्यस्य उत्तर मेसिडोनिया देशस्य च भारतीय राष्ट्रपतेः प्रथम द्वैपाक्षिक यात्रा भविष्यति। सः अवदत् यत् रोमानिया देशस्य यात्रा त्रिषु दशकेषु भारतीय राष्ट्रपतेः प्रथमा राजकीय यात्रा भविष्यति। भारतस्य ऋतुविज्ञान विभागेन अद्य अरुणाचलप्रदेशस्य असमराज्यस्य मेघालयस्य ओडिशा राज्यस्य च केषुचित् भागेषु प्रचण्ड वृष्टिः भविष्यति इति पूर्वानुमानं कृतमस्ति। बिहारस्य छत्तीसगढस्य पूर्व मध्यप्रदेशस्य पूर्व उत्तरप्रदेशस्य झारखण्ड नागालैंड मणिपुर मिजोरम त्रिपुरा उत्तराखण्ड राज्यादिभिः समं विदर्भस्य पश्चिमबंगस्य सिक्किम राज्यस्य च केषुचित् भागेषु अपि दिने मध्यमात् प्रबल पर्यन्तं वर्षा भवितुमर्हति इति उक्तमस्ति। दिल्लीराज्यस्य मुख्यमंत्री रेखागुप्ता अद्य नवदेहल्यां 45 नूतनानाम् आयुष्मान् आरोग्यमन्दिराणाम् उद्घाटनम् अकरोत्। सामाजिक माध्यम प्रसारे मुख्यमंत्री उक्तवती यत् नगरस्य निवासिनः स्वगृहं निकषा एव उत्तम स्वास्थ्य सेवाः प्राप्नुयुरिति संकल्पसिद्धये सर्वकारः प्रतिबद्धः अस्ति इति। अद्य दिल्लीनगरे 15,400+ प्रायः आयुष्मान् आरोग्यमन्दिराणि प्रचलन्ति। 11,000+ आयुष्मान् आरोग्य मन्दिराणि शीघ्रमेव प्राप्तानि भविष्यन्तीत्यपि सा अवोचत्। संसदः प्राविट सत्रात् प्राक् अद्य नवदेहल्यां मन्त्रिमण्डलस्य सभा अभवत्। अस्यां सभायां केन्द्रीय मन्त्री अमितशाहः राजनाथ सिंहः राजीव रंजन सिंहः किंजारापु राममोहन नायडुः किरेन रिजिजुः च उपस्थिताः आसन्। सभायाः समये नेतारः आगामि संसदीय सत्रस्य रणनीतिं परिकल्पितवन्तः। अस्य मासस्य 20 दिनांकादारभ्य आगामि मासस्य 13 दिनांक पर्यन्तं संसद प्राविट सत्रं प्रचलिष्यति। प्रियाः श्रोतारः अन्ते क्रीडावार्ताः। बैडमिंटन क्रीडायां द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री पीवी सिंधु इत्येषा जापान ओपनाख्यायाः क्रीडायाः उपान्त्य चक्रे प्रविष्टवती। जापान देशस्य पूर्व विश्व विजेत्री नोजोमी ओकुहारा इत्यस्याः महिला एकलस्य प्रागुपान्त्य चक्रीय स्पर्धायाः निराकरण कारणात् परं सिंधुः प्रगतिम् अकरोत् येन भारतीय क्रीडिकायै वॉक ओवर इति प्राप्तः। जगतः दशमी क्रीडिका पी बी सिंधु इदानीं चीन देशस्य चतुर्थ्या क्रीडिकया चेन युफे इत्यनया सह श्वः उपान्त्य चक्रे क्रीडिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी अवलोकन। ಆಕಾಶವಾಣಿ ಅವಲೋಕನ ವಿಷಯ ಕಡಲ ಸಂಪತ್ತಿನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಸಾಗರ ಸುರಕ್ಷಿತ ಸಾಗರ ಅಭಿಯಾನ. ಬರೆದವರು ಅಭಯಧಾಮ್ಲೆ, ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿಮಲಾಕ್ಷಿ ನಾರಾಯಣಮೂರ್ತಿ. ಪ್ರಕೃತಿ ಮನುಕುಲಕ್ಕೆ ನೀಡಿರುವ ಅಮೂಲ್ಯ ಕೊಡುಗೆಗಳಲ್ಲಿ ಸಾಗರಗಳು ಪ್ರಮುಖವಾದವು. ಆದರೆ ಮಾನವನ ಅತಿಯಾದ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ, ಕೈಗಾರಿಕೆಗಳ ತ್ಯಾಜ್ಯಗಳ ಅನಿಯಂತ್ರಿತ ಹರಿವು ಹಾಗೂ ಕರಾವಳಿ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಮಾಲಿನ್ಯದಿಂದಾಗಿ ಇಂದು ಸಮುದ್ರದ ಪರಿಸರ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ತೀವ್ರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೇವಲ ಕಾಗದದ ಮೇಲಿನ ಯೋಜನೆಯನ್ನಾಗಿ ಉಳಿಸದೆ ಅದನ್ನು ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜನಾಂದೋಲನವನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸುವುದು ಇಂದಿನ ತುರ್ತು ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಡಾ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಡೆದ ವಿಜ್ಞಾನ ಸಚಿವಾಲಯಗಳ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಪರಿಶೀಲನಾ ಸಭೆಯು ಕರಾವಳಿ ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಹೊಸದೊಂದು ವೈಜ್ಞಾನಿಕ ದಿಕ್ಸೂಚಿಯನ್ನು ನೀಡಿದೆ. ಭಾರತದ